0: वर्तयितुं वैश्विक दक्षिणस्य प्राथमिकतानां समर्थनं कर्तुं सुरक्षित समावेशीय विश्वे च योगदानं दातुं प्रयतते। प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी कतर देशस्य अमीरस्य शेख तमीम बिन हमद अल थानी इत्यस्य दूरभाषं प्राप्तवान्। कतरस्य रास लफान औद्योगिक नगरे दुर्घटनायां भारतीय नागरिकाणां निधन विषये कतरस्य अमीरः शोकं प्रकटितवान् तथा च घातितानां शीघ्रं स्वस्थतायाः आशां प्रकटितवान्। श्रीमोदी प्रभावित परिवारेभ्यः सहानुभूति वचनानां कृते कतरमीराय धन्यवादं दत्तवान्। व्रणितानां कृते शीघ्र चिकित्सा सहायता प्रदानाय च प्रशंसितवान्। द्वौ नेतारौ स्वनागरिकाणां कल्याणं सुरक्षाञ्च सुनिश्चेतुं स्वप्रतिबद्धतायाः पुनः पुष्टिं कृतवन्तौ। भारतस्य खनिज मन्त्रालयेन 55 महत्वपूर्णानां सामरिक खनिज खण्डानां अथ 11 अन्वेषण अनुज्ञापत्र खण्डानां च सफल सघोष विक्रयणेन सह क्रिटिकल मिनरल मिशन इति दुर्लभ खनिज कार्यक्रमस्य महती गतिः प्राप्तास्ति। मन्त्रालयेन सघोष विक्रयणस्य 7 खण्डस्य अन्तर्गतं 10 महत्वपूर्ण सामरिक खनिज खण्डाः सफलतया सघोष विक्रयणं कृताः। भारतेन पाकिस्तानाक्रमित जम्मूकश्मीरस्य स्थितिविषये कृतटिप्पणी सम्बद्धं पाकिस्तानस्य रक्षामन्त्री ख्वाजा आसिफ इत्यस्य घोरालोचना कृता। विदेशमन्त्रालयेन कथितं यत् एताः टिप्पण्यः प्रतिवेशिदेशस्य स्वस्य असफलताम् अवच्छादनाय स्वस्य मानव अधिकारस्य उल्लंघनात् ध्यानं दूरीकर्तुं क्रियमाणाः निराशजनकाः प्रयासाः सन्ति। नवदिल्ल्यां वार्ताहरान् सम्बोधयन् विदेशमन्त्रालयस्य प्रवक्ता रणधीर जयसवालः अवदत् यत् भारतम् एतान् कल्पित आरोपान् स्पष्टतया तिरस्कुर्वति। सः आशां प्रकटितवान् यत् अन्ताराष्ट्रिय समुदायः पाकिस्तानस्य दुष्कृतानां दुरुपयोगानां च उत्तरदायी भविष्यति। विदेशमन्त्रालयेन कतरदेशे विस्फोटेन 12 भारतीय नागरिकाणां मृत्योः पुनः पुष्टिः कृता अस्ति। जयसवालः अवदत् यत् अस्यां घटनायाम् आहत्य 66 जनाः घातिताः सन्ति, ये सम्प्रति चिकित्सां प्राप्नुवन्ति। कतरदेशे अग्निदुःखद घटनायां प्रभावितानां जनानां सहायार्थं तमिलनाडु सर्वकारेण सहायता घोषिता। मुख्यमंत्री सी जोसेफ विजयः अस्यां घटनायां ये प्राणान् त्यक्तवन्तः तेषां परिवारेभ्यः 10 लक्ष रूप्यकाणां अनुग्रह राशिं घोषितवान्। राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः गतसायं राष्ट्रपतिभवने नागरिक सम्मान समारोहे पद्म पुरस्कार प्रदानं कृतवती। पत्रकारः पी नारायणन्, टेनिस क्रीडकः विजय अमृतराज, अभिनेतारौ मम मुट्टी तथा आर माधवन्, गायिका अलका याज्ञिकः च प्राप्त पुरस्कारेषु अन्यतमाः सन्ति। अस्मिन् वर्षे सर्वकारेण आहत्य 31 पद्मपुरस्काराः घोषिताः आसन्। एतेषु 5 पद्मविभूषणं, 3 पद्मभूषणं, 3 पद्मश्रीपुरस्काराः च सन्ति। कृषि कृषक कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान अवदत् यत् यलनिनो कारणात् उत्पद्यमानस्य दुर्लभ दुर्बल मानसूनस्य संभाव्य प्रभावस्य निवारणे भारत सर्वकारः कृषकाणां सहायतायै पूर्वसिद्धतां कुर्वन् वर्तते। इति वार्ताः।
1: आकाशवाणीय मडिकेरी केंद्रविदो ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್ನಲ್ಲಿ ಕಾರ್ನರ್ ಸೋಫಾ ಸೆಟ್ ಕೇವಲ 16,990 ರೂಪಾಯಿಗೆ. ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್, ಗೋಣಿಕೊಪ್ಪಲ್ ರೋಡ್, ವಿರಾಜಪೇಟೆ. ನಿಮ್ಮ ಬೆಡ್ರೂಮ್ ಅನ್ನು ಅಲಂಕರಿಸಲು ವಿವಿಧ ವಿನ್ಯಾಸಗಳ ಬೆಡ್ರೂಮ್ ಸೆಟ್ಸ್, ಮನಮೋಹಕ ಕೆತ್ತನೆಯ ಮರದ ಪೀಠೋಪಕರಣಗಳು, ಸೋಫಾ ಸೆಟ್ಗಳಿಗಾಗಿ ಹೈಟೆಕ್ ಫರ್ನಿಚರ್, ಮೂರ್ನಾಡು ಮತ್ತು ಗೋಣಿಕೊಪ್ಪಲು. ಸುಮಧುರ ಕ್ಷಣಗಳನ್ನು ಅವಿಸ್ಮರಣೀಯಗೊಳಿಸಲು 100% BIS 916 ಹಾಲ್ಮಾರ್ಕ್ ಪರಿಶುದ್ಧತೆಯ ಚಿನ್ನಾಭರಣಗಳಿಗಾಗಿ
2: ಸ್ಕೈ ಗೋಲ್ಡನ್ ಡೈಮಂಡ್ಸ್ ಮಡಿಕೇರಿ ಮತ್ತು ವಿರಾಜಪೇಟೆ.
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಮಡಿಕೇರಿ ನಿಧನ ಸುದ್ದಿ. ಚಂಬೆಬೆಳ್ಳೂರ್ ಗ್ರಾಮತ್ರ ಮಾಚಪಂಡ ಪೌತಿ ಉತ್ತಪ್ಪ ರಾಜು ಐಂಗಡಪೊಣ್ಣು ಪೊನ್ನವ ಮಣಿ ಆಯ್ಗ ನಿನಾಂದ ಬೈಟ್ ಅಟ್ಟಗಂಟಿಗೂ ಮರಣಪಟ್ಟಿತ್ತು. 53 ವಯತ್ರ ಮಾಚಪಂಡ ಪೊನ್ನವ ಮಣಿ ಅಂಗಡ ತಾಮನೆ ಚಂಗಣಮಕ್ಕಡ ಕಟ್ಟೆಮಾಡು ದಫನ ಕಾರ್ಯ ಇಂದು ಮಜ್ಜಣ ದಂಡಗಂಟಿಗೆ ಚೆಂಬೆಬೆಳ್ಳೂರ್ ಗ್ರಾಮತ್ರ ಸ್ವಂತ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಡಪ. ಸೋಮವಾರಪೇಟೆ ರೇಂಜರ್ ಬ್ಲಾಕ್ನಲ್ಲಿರುವ ಎಚ್ ಪೂವಮ್ಮ ಇವರು ತಮ್ಮ 92 ವರ್ಷ ಪ್ರಾಯದಲ್ಲಿ ಇಂದು ಮುಂಜಾನೆ ನಿಧನರಾಗಿರುತ್ತಾರೆ. ಎಚ್ ಪೂವಮ್ಮ ಇವರ ಅಂತಿಮ ದರ್ಶನವನ್ನು ಇಂದೇ ಮೃತರ

0: उसकी दुराशा इतनी बढ़ गई कि पति से अपने मन की बात कह डाली, और जानती हो उसकी इच्छा बहुत ही बुरी थी।
1: पत्नी ಮೊಸಳೆಯು ತನ್ನ ದುರಾಸೆಯನ್ನು ಹೇಳಿಕೊಂಡಿತು, ಅದು ಬಹಳ ಕೆಟ್ಟ ಯೋಚನೆ ಆಗಿತ್ತು।
0: हां, उसने कहा ये जामुन कितने स्वादिष्ट हैं, वह बंदर तो हर दिन जामुनों को खाता है, इतने सारे स्वादिष्ट जामुनों को खाने वाला वह खुद कितना स्वादिष्ट होगा, मैं उस बंदर को ही खाना चाहती हूँ, आज उसे ही लाइए। शिल्पा, तुम इसे कन्नड़ में बताओ।
1: जी हाँ, ई नेरळे ಹಣ್ಣುಗಳು ಎಷ್ಟೊಂದು ರುಚಿಯಾಗಿವೆ, ಆ ಕೋತಿಯಂತೂ ದಿನವೂ ಈ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ತಿನ್ನುತ್ತದೆ, ಇಷ್ಟೊಂದು ರುಚಿಯಾದ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ತಿನ್ನುವ ಕೋತಿಯು ಇನ್ನೆಷ್ಟು ರುಚಿಯಾಗಿರಬಹುದು, ನಾನು ಆ ಕೋತಿಯನ್ನೇ ತಿನ್ನಬೇಕು, ಅದನ್ನೇ ಕರೆದು ತನ್ನಿ।
2: अरे, आमेले नाई तो।
0: पत्नी की बात सुनकर मगर घबरा गया।

0: लेकर जल्दी से आ जाना, चलो।
1: ओहो, नानु निन्ननु मरद बड़ी करेदुकोंडु होगुत्तेने, निन्न हृदयवन्नु बेगा तेगेदुकोंडु बा एंदितु मसळे।
0: बहुत बढ़िया विद्या।
2: अरे वाह, बंदर के पास एक अच्छा मौका है। हाँ, फिर क्या हुआ?
0: जैसे ही मगर किनारे पर आया, बंदर तुरंत पेड़ पर चढ़कर बैठ गया और मगर से कहने लगा,
1: ದಡಕ್ಕೆ ಬಂದ ತಕ್ಷಣವೇ ಕೋತಿಯು ಮರ ಏರಿ ಕುಳಿತು ಮೊಸಳೆಗೆ ಹೇಳಿತು.
2: ಕ್ಯಾ ಕಹಾ, ಏನು ಹೇಳಿತು?
0: ಧೋಕೆಬಾಸ್, ಮೈನೆ ತುಮ್ಪರ್ ಭರೋಸಾ ಕಿಯಾ, ಅಪ್ನಾ ಮಿತ್ರ ಬನಾಯಾ ಔರ್ ಹರ್ ದಿನ್ ಜಾಮುನ್ ಖಿಲಾಯೆ. ತುಮ್ನೆ ತೋ ಮೇರೆ ಸಾಥ್ ವಿಶ್ವಾಸ್ ಘಾತ್ ಕಿಯಾ. ಮೇರಾ ಹೃದಯ ತೋ ಮೇರೆ ಸೀನೆ ಮೇ ಹೈ, ಉಸೆ ಮೈ ಪೇಡ್ ಪರ್ ಕೈಸೆ ರಖ ಸಕ್ತಾ ಹೂಂ. ತುಮ್ನೆ ಮುಝೆ ಮಾರ್ ಡಾಲ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಝೂಠ್ ಕಹಾ, पर मैंने झूठ बोलकर अपनी जान बचाई है. चले जाओ यहां से. फिर मगरमच्छ शर्माता हुआ वहां से चला गया.
1: अब्बा, कोती बचावाय तु.
0: अच्छा
2: गुरुजी, कोतियु समय के सरियागी उपाय माडितु अल्वा?
0: हौदु शिल्पा, अदक्के हेळुवुदु उपाय बल्लवनिगे अपायविल्ल एंदु. बुद्धि मुसीबत का साथी होता है.
1: हाँ गुरुजी, बुद्धि मुसीबत का साथी होता है. कहानी मुझे बहुत पसंद आई.
2: मुझे भी बहुत पसंद आई गुरुजी. गुरुजी, हम कल फिर आएंगे. नाले नावु मत्ते बरुते वे.
0: हाँ बच्चो, आ जाना, कल फिर कुछ नया पढ़ेंगे.
2: धन्यवाद गुरुजी.
1: नमस्ते गुरुजी.
0: नमस्ते बच्चों.
3: राष्ट्रभाषा भारती विशेष हिंदी पाठ कार्यक्रम ಕೇಳಿದಿರಿ.
4: ನಡೆಸಿಕೊಟ್ಟವರು ನಾರಾಯಣ್ ಕುಮಾರ್ ರಾಯಬಾಗಿ. ಇವರೊಂದಿಗೆ ಭಾಗವಹಿಸಿದವರು ಶಿಲ್ಪಾ ಸಿ ಹಾಗೂ ವಿದ್ಯಾಶ್ರೀ ರಾಯಬಾಗಿ.